अरे अबे ठाकुरु, अरे अबे सेवक जी, क्या नानक जन तो विचारा, तू कटकट अंतर सर्व नरंतर जी, अरे